दादीनो अप्रतिम सुरुवात झालं आजचा आपला स्वर तरंग कार्यक्रमाचा. तर कार्यक्रम चालूच ठेवूया काही अप्रतिम गाण्यांनी जी तुम्हा सगळ्यांसाठी निवडलेली आहे.

तर सिखू हसत रहा कारण तुमचे हसणं कुणाच्या तरी चेहऱ्यावर आनंद आणू शकतं. तर कीप स्माइलिंग आणि या पुढील गीताचा आस्वाद आपण घेऊया.

तर संगीत प्रेमी श्रोत्यांनी आकाशनात हा कार्यक्रम संपणार आहे. तर आमचे साथ दिल्याबद्दल मनापासून अनेक अनेक धन्यवाद. व या पुढील गीताचा आस्वाद आपण सगळेजण घेऊया.

तर ऐकूयाच गाण्यासहितच आपण या कार्यक्रमात सांगता करीत आहोत. तर पुन्हा एकदा आमची साथ दिल्याबद्दल मनापासून अनेक अनेक धन्यवाद. तर ऐकू लवकर भेटूया, तोपर्यंत आज्ञा असावी. धन्यवाद, नमस्कार व शुभ दिन.

0: तरंग
1: स्वर तरंग स्वर तरंग
0: स्वर तरंग।
2: हेलो जितेंद्र, नमस्कार, गुड आफ्टरनून टू यू ऑल। श्री सोबत आपण आहात ते रेडिओ मृषस्वर स्वर तरंग कार्यक्रमात। मी तुमच्या अगदी मनापासून स्वागत करतो। 4 वाजले आहेत, नेहमीप्रमाणे 5 पर्यंत मी तुमची साथ देणार आहे, तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या। ट्युनिंग करा आमच्यासोबत, आज हा वेन्सडे आफ्टरनून एन्जॉय करा। फोन आव कार्यक्रमाची सुरुवात करूया, ऐकूया एक लोकगीत, एक जागरण गीत, तेव्हा ऐकूया पुढचं गाणं, पहिलं गाणं, याचा आस्वाद घ्या।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोत्यांनो परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत स्वर तरंग कार्यक्रमात। 4:08 झाली आहेत, 5 मी तुमची साथ देणार आहे, तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या ऑन दिस वेन्सडे आफ्टरनून। आज श्रोत्यांनो ढगाळ वातावरण आहे अँड काही ठिकाणी पाऊस पडत आहे, तेव्हा अशा या वातावरणात जर तुम्ही ड्राईव्ह करीत आहात तर ड्राईव्ह सेफली, काळजी घ्या, प्रिकॉशन्स घ्या, श्रोत्यांनो घाई करू नका। अँड ऑन द वे ट्युनिंग करा, आमची साथ द्या, काही शेवळ्या गाण्यांचा आस्वाद घ्या। अँड या क्षणी ऐकूया नेक्स्ट ट्रॅक वैशाली सामंत यांच्या सुमधुर आवाजात, परफेक्ट गाणं फॉर दिस ढगाळ वातावरण, याचा आस्वाद घेऊया।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोत्यांनो, बाहेर पावसाची रिमझिम सुरू आहे, हवेत एक वेगळाच गाढवा आहे आज। आणि अशा या सुंदर वातावरणात, पावसाळी वातावरणात, मन नकळत जुन्या आठवणींच्या वाटेवर फिरायला निघते। श्रोत्यांनो, कधी खिडकीतून पडणाऱ्या पावसाच्या थेंबाकडे पाहताना, कधी गरम चहाचा कप हातात घेताना, काही क्षण असे असतात जे आपल्याला पुन्हा एका जुन्या दिवसांमध्ये घेऊन जातात। तेव्हा श्रोत्यांनो, या क्षणी जाऊया आठवणींच्या गावात, या पावसाळी वातावरणात घेऊया आठवणींच्या दुनियेत एक सुंदर फेरफटका आणि ऐकूया पुढचं गाणं आशा भोसले यांच्या सुमधुर आवाजात। झिनी झिनी वाजे बीण हे गाणं, याचा आस्वाद घेऊया।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोत्यांनो, दुपारची वेळ आहे 4:25 झाले आहेत। बाहेर ट्रॅफिक, सगळीकडे ट्रॅफिकची वाढ झालेली आहे, तेव्हा अशा या वातावरणात ट्रॅफिकची ही स्ट्रेस घेऊ नका। ट्युनिंग करा ऑन रेडिओ मॉरिशस अँड आमच्यासोबत।

सतत ट्रॉफिकचंही ताण दूर करा काही श्रवण्या गाण्यांसोबत. या क्षणी ऐकूया एक अत्यंत छान निवांत गाणं शंकर महादेवन यांच्या सुमधुर आवाजात, ठिकाण फ्रॉम द मूवी अगबाईयरच्या या गाण्याद्वारे दुपारचेही स्ट्रेस ट्रॉफिकचेही स्ट्रेस दूर करा. तेव्हा याचा आस्वाद घ्या मनउधान वाऱ्याचे हे गाणं तुमच्यासाठी, याचा आस्वाद घेऊया.

श्रुतीने याक्षणी या संगीतमय प्रवासात ऐकूया स्वप्नील बंदोदकर यांचं सुमधुर आवाजात हे सुपहित गाणं राधा ही बावरी. तेव्हा याचा आस्वाद घ्या श्रुतीने श्रीसोबत आपण ऐकत आहात स्वरतरंग कार्यक्रमात. एंड 5 पर्यंत मी तुमची साथ देणार आहे श्रुतीने. तेव्हा ट्युनिंग करा शेवटपर्यंत. याक्षणी ऐकूया राधा ही बावरी हे गाणं, याचा आस्वाद घ्या.

0: 819 किलोहर्ट्ज ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग।
2: स्वर तरंग स्वर तरंग
1: स्वर तरंग।
3: वेलकम बॅक कृष्ण, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत स्वर तरंग कार्यक्रमात। शेडीसोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर स्वर तरंग कार्यक्रमात। मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो परत एकदा। एन देश 5 मी तुमची साथ देणार आहे, तेव्हा तुम्ही पण आमची साथ द्या ऑन दिस वेन्सडे आफ्टरनून। आज बाहेर आकाशात ढगांची गर्दी आहे अँड श्रोतनो काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी मनाला एक वेगळीच शांतता देत आहेत, तेव्हा श्रोतनो अशा या सुंदर वातावरणात काही श्रवणीय गाण्यांसोबत आमची साथ द्या। अँड या क्षणी ऐकूया सत्यम कुमार आणि केटकी माटेगावकर यांचं सुमधुर आवाजात पुढचं गाणं, ठिकन फ्रॉम द मूवी पांघरूण, याचा आस्वाद घ्या।

0: स्वर तरंग।
1: श्रोतेनो, पावसाच्या या सुंदर वातावरणात एक गोष्ट नक्की जाणवते, वेळ किती शांतपणे पुढे निघून जातो। कालपर्यंत जे क्षण आपले होते ते आज आठवणी बनवून राहतात आणि उद्याची स्वप्न पाहता पाहता आजचा सुंदर क्षण हातातून निसटून जातो। पावसाच्या थेंबासारखे श्रोतेनो हे क्षणही काही वेळासाठीच आपल्यासोबत असतात, म्हणून प्रत्येक क्षणाची किंमत जाणून घ्या, कारण आयुष्य हे वेळेने लिहिलेलं एक सुंदर पुस्तक आहे आणि प्रत्येक पान पुन्हा वाचायला मिळत नाही। तेव्हा श्रोतेनो आमची साथ दिली तर हा वेळ निसटून जात आहे, पण श्रोतेनो शेवटपर्यंत आमची साथ द्या। या क्षणी जाऊया कोकणाला, ऐकूया पुढचं गाणं रोहित राऊत यांचं सुमधुरावजात्य।

श्रुतनु याक्षणी शेवटचं गाणं तुमच्यासाठी ठिकाण फ्रॉम द मूवी अगबाई यारिच्चा तेव्हा श्रुतनु आमची साथ देण्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. याच गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. हॅव अ ग्रेट डे श्रुतनु, हॅव अ ग्रेट वेन्सडे आफ्टरनून. काळजी घ्या आपली, पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.

0: रेडियो मॉरिशस
1: 800 किलोहर्ट्ज़ पर ये है रेडियो मॉरिशस।
0: रेडियो मॉरिशस,
1: रेडियो मॉरिशस।
2: तर श्रोत्यांनो नमस्कार। AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे। आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन AM2। रसिक मंडळी, या 20 मिनिटांच्या मराठी गीतांच्या कार्यक्रमाचा आरंभही आज आम्ही वाजवणार आहोत आरती अंटिलेकर यांच्या समुद्र आवाजात। ऐकूया माझा घाबारी माझ्या पंधरी, जाऊया थेट पंधरीला विठ्ठलाच्या दर्शनाला।

रसिक श्रोत्यांनो, कुठे असाल तुम्ही, ट्यून इन करत रहा AM2 वर 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम चालू आहे. आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी सध्या आम्ही वाजवित आहोत एक अप्रतिम लावणी. आस्वाद घेऊया, निष्कात होऊया दंग.

रसिक श्रोत्यांनो, काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचे गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो. संजू राठोड, सोनाली सोनवणी यांच्याच मधुर आवाजात ऐकूया लडकी पाहिजे. आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भीत होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.